0: namastanga ganje namastanga pante
1: namastanga aname namastanga thame
0: namastanga karmang namastanga tarmang
1: namastanga anamang namastanga atamang
0: namastanga jite namastanga pite
1: namastanga bahe namastanga tahe
0: namastanga nile namastanga anade
1: namastanga chede namastanga agade
0: namastanga ganje namastanga panje
1: namastanga dare namastanga pare
0: namastanga su eka namastanga aneka
1: namastanga apute namastanga ajupe
0: namastanga nirkarme namastanga nirparme
1: namastanga nirdese namastanga nirpese
0: namastanga nirname namastanga nirkame
1: namastanga nirtate namastanga nirkate
0: namastanga nirdute namastanga apute
1: namastanga aloke namastanga asuke
0: namastanga nirtape namastanga athape
1: namastanga tramane namastanga nidane
0: namastanga ganje namastanga panje
1: namastanga agahe namastanga abahe namastang pravarge namastang asarge
0: namastang praboge namastang sujoge
1: namastang arange namastang apange
0: namastang gamme namastastrame
1: namastang jalasre namastang nirasre
0: namastang jate namastang apate
1: namastang amajve namastas ajve
0: adesang adese namastang apese
1: namastang nirtame namastang nirbhame
0: namo sarvakale namo sarvdyale
1: namo sarvarupe namo sarvbhu
0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे
1: नमो सर्व काले नमो सर्व पाले
0: नमस्तस्त देव नमस्तं अपेव
1: नमस्तं अजान में नमस्तं सुभन में
0: नमो सर्व गाने नमो सर्व पाने
1: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काल काले नमस्तस्त दयाले
1: नमस्तं अमरणे नमस्तं अमरणे
0: नमस्तं जरारंग नमस्तं कृतारंग
1: नमो सर्व तंदे नमो सुबंदे
0: नमस्तं दृशाके नमस्तं दर्वाके
1: नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
0: नमस्तंग नन्ते नमस्तंग महन्ते
1: नमस्तरागे नमस्तंग सुहागे
0: नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं
1: नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो भोग भोगे
1: नमो सर्व दयाले नमो सर्व पाले
0: चाची छंद तप प्रसाद

0: जन प्रयात छंद अगादे अबादे अनंदी स्वरूपे
1: सर्वमाने समस्ती निधने
0: नमस्तं निर्नाथे नमस्तं परमाथे
1: नमस्तं गंजे नमस्तं पंजे
0: नमस्तं अलोके नमस्तं
1: नमस्तं अकाले नमस्तं उपाले नमो सर्व देशे नमो सर्व पेशे
0: नमो राज राजे नमो साज साजे
1: नमो शाह शाहे नमो माह माहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोख रोखे नमो सोख सोखे
0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
1: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो परम ज्ञानं नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
1: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्यं
1: नमो सर्व रंगे त्रिवंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अखिजे अपिजे समस्तं प्रसिजे
0: कृपालं स्वरूपे कुकर्णं प्रणासी
1: सदा सर्वदारिद सिद्धं निवासी
0: चरपर छंद तपर साध अमृत कर्मे अमृत धर्मे
1: अखल जोगे चल भोगे
0: अचल राज अटल साजे
1: अकाल कर्म अलख कर्म
0: सर्वं दाता सर्वं ज्ञाता
1: सर्वं पाने सर्वं माने
0: सर्वं प्राणं सर्वं त्राणं
1: सर्वं भुक्ता सर्वं युक्ता
0: रुवाल छंता
1: सर्वं देवं सर्वं
0: पेवं
1: सर्वं काले सर्वं वाले
0: रुवाल छंता प्रसाद आद रूप अनाद मूर्त जोन पुरख पार
1: सर्व मंत्र मान देव एकेवार उदार
0: सर्व पालक सर्व कालक सर्व को पुनकाल
1: तत्र विराज ही अवधूत रूप प्रसाल
0: नाम ठाम न जात जाक रूप रंग नरेख
1: आद पुरख उदार मूर्त जान शेख
0: देश और न पेश जाक रूप रेख नराग
1: जत्र तत्र दिशा विशा हुए फैल्यो अनुराग
0: नाम काम हीन पेख ताम हूँ न जाए
1: सर्व मान सर्वत्र मान सह मान